उपमा महा कलगीधर पातशाह कहंदे ने अकाल पुरख तू राजियां दा राजा तू सूरजां दा सूरज तू देवतियां दा देवता